Chandelo, Jodanai, Kakhide Chuchiri, Nulai, Radio Drubai, Kriprosu, the Slug, Pre Megahertz, Tibudimo, Nakarikrum Prosuta, Protibat Musu, CMB Karikrum, Adivasis and Sarabi, Chudaya Spring Korakisi, Ubustito Haimo, Hopdal Bay, Protik Sumbara Nagar Bay, Kunichu Baje Nibay, Punaporsan Pona, Manglavara, Nisarbe, 9-2 Baje Sherry, Turan Sama, Prasanantaba to Karikrum, Adivasis and Sarabi, Hardik Swagatamu, Nakarikum Prostuta, Pratibatamusho. Srotame, Nepal, Adivasis and Jati Mahasang, Suklagandaginagar Samuna, Parisadalve, Sayagari Bandiva, to Karikramari, Nui, Nepalara, Kiva, Adivasis Samudai Made, Kamu Jadil Babibina, Bisari, Tananta, Lalaira, Kadimu, Chuvanda Nasurbe, Haptari, Nay Tamul Samudai, Ra, Prasadit. The Rodin Vivari, Jan Karipilo, Tiabis Rinkara Vizia, Nyotamu Samodalve, Paydi, Chongi, Nibai, Shigi, Viva, Tudi, Vive Variri, Jan Kari, Sultan Lake Viva, Press, Nilabamo, Nulai, Karigram Avaritikuina, Keda, Satibamu Viva, Opicha, Nay Laimo. Srotame, Manav Vikasalve Kromari, Manav Jatime, Krika, Samajik. Prani, Tobekaran, Samajal Bay, Nirmar Laira, Samajik Kitty Bay, Hilaira, Samajalai, Sansaran Labelagi, Kimay, Bibazan Laira, Bevasti Trupari, Sansaran Lamdai, Tiabitu, Adunik Yuksama, Kaimo, Nula, Adim Purka, Kimamai, Nula, Tomuto, Melai, Sansaran Labelagi, Kirisha, Bevasti, Kitil Bay, Nirmar Laba, Nibe, Tiabi Samaja, Samaina, Jatidine, Lai, Nirantar Tapim de Nula, Poisonal Bay, Jagina Laba Jimibari, Nyotan, Samumai Bay, Kanda Fira Kabamo, Mul Rupura, Nasa to Sansana and Dagi, Paidi, Chongi, Nibe, Hegi Mai, Sansada Tamu, Hegi Tinuri, Lama, Pajuni Bay, Cabri, Tam Vita, Chongi Tinuri, Nasar Bay, Kraba, Mukia, Shiva Charaba, Nibe. Ravasheva may, Radimu, Chulai, Newtamumel Bay, Nasa Torbe, Adim Prasasanik Sangra Tanal Bay Rupari, Buzil Hamu, Nasa Turi, Same Paristiti Anusara, Ni So Nasara, Vijara, Kri Pointitamu, Tamu Jyoti Sastrara, Mukta, Ravasheva, Tam Vita, Tamu Pita Lutara, Chamba Dakal, Heba Nibe, Lekapati, Lalkaba Tamu Nasara, Purshuli, Kirsha, Santanara, Shari Nirantarta, Pipira, Hadibatam, Pi Parhari Madra, Chabagan, Salina, Tiapona, Tibetan Jyotish, Sastrano, Parhanibe, Hindu Jyotish, Vidyarina, Chaba, Dakalmova, Avastamo, Samaj Tinuri, Pointilbe Mukhakya, Modu Joba, Shuba Supadin, Lagan, Nyanyaba, Parhalo Nibe, Vivid Kriyakalabme, Tamutan Poydento, Matra Tam, Tiapona, Tan Chegimena, Arsik Arzan Rabelagi, Tan Kime, Chuchuina, Lala Meva Vastaina, Mo Pisa, Samazalbe, Tan Samaji Kijokuri, Poydilbe, Tan Banda, Hiba, Kirotim Bisa, Cha, Kramarena, Poydilai, Man Saman, Lamu, Nyuntamu Samajara, Pratham Bumika, Poidi Melbe, Chaliale, Samajalbe, Chamba Achambakia Joko, Laba, Anumati, Pimba, Nepalalbe, Annezilale, Totalina, Tamubelbe, Multalo, Lamzungalbe, Nasa, Mari, Tugina Chile Tidime, Itawatena, Moba, Nyunyomu, Poidi Melbe, Bumika Liale Madra, Chogi, Melbe, Kime, Arambatamu, Yula Samajalbe, Chogime, Tamuhi Krupari, Lamu, Adim Avastari, Krava, Chiva, Mitibame, Salina, Samajalbe, Santalanari, Mukhe Rupari, Samuhi Kruparina, Tamu, Chogimalbe, Salfalari, Nasa Padibamo, Nasa Tolbe, Shimi Bumi, Devi Devrali, Ra, Pujakai Malaba, Nibe, Haile Laba, Anaira Padibalai, Nayani Satriba, Samajara, कमजोर सदस्य महिलाए सामूहिक सहयोग खले लबा तरुमा निबे मारुमा
प्रोसारी बा और मापरमा दर भाव तुक दी बा लमा पचुनी बे कैबरी मेल बे छो टोपे छलाई खले लबा बीबा आन की मई चोगी की बा चार बा मैंने तब चोगी मई तो थिल लबा किति तमु समाज लबे लिखित कानून तमु विचार सुचिति बिल पारदर्शी तमु नेपाल लबे तमु मई बरु राज्य बे कानून उल्लंघन लाई तर नासर बे रेलवे उल्लंघन अपवाद बाहेक ललाखा सदस्य राजल बे नीति निबे तमुमेल बे क्षति विवाह चलने न मो खेगी विवाह लमा पचु निबे कैप्टी भीर मौसम विषय चुमे ज्ञान निबे विद्यारी प्रोभा मोलेना स्वचालित तल आखा खेगीमय समाज रिवा के खले लबा विवता विषा चनाकर बे चोगी मई थेवती खिति निवे निर्देशनरी ललपरदीमु छतसी तमु नाच टोर बे चोगी मई थेलदबा खिति लमाईले फरक मोरमु खेगी मई फैमेन धार्मिक गुरुमय आई चुमई खाली कर्मकांड बे भूमिका युवा सामाजिक निवे सांस्कृतिक अभियंता तमु लमा पचु कैबरी मई रेलवे की लमु बाकी तमु छा खले लबा बारेरी जानकारी पिनपिन कार्यक्रम निर्धारित समय त्या बेलागी खालमेमो कार्यक्रम अंतिम नई नर्सरी विवाह चुछ्या बकोई क्योमे न सुथेन्दे न कार्यक्रम प्रस्तुत प्रतिभा तमुस्यो हब हप्ता फेरी न नया विषय जानकारी किनले पिनले कार्यक्रम उपस्थित तबाबाचा लमु रेडियो ध्रुवराई त्रिप्रो 2.3 मेगाहर्ज हिमदे लमिन औ ग्यासेजे छाजलो।